0: 91.2 FM, हेलो बनारस, पक्का बनारसी.
1: Hello, Banaras. 91.2 FM, hello Banaras.
2: Allad pakka.